गुण कीर्त निद मोरी रहाओ, तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग, आस उड़ प्रभ तोरी, तू ही मान तू ही तान तू ही पत तू ही प्राण, गुर तूटी लै जोरी, तू ही ग्रह तू ही बन तू ही गाओ तू ही सुनो है।

वाद अहंकार नाही प्रमेला, मन दे पावे नाम सोहेला, दूजे पाए अज्ञान दुहेला।